ആയി മാറലായി ഭഗവാൻ ശബരി ഹുനുമോ വിഷ്ണു തരെ ത്രിപുരാസുര ദഗ്ദ ബനൌനാകാലാഗി ശിവജി ബലയ്യോ കി നഹോ യസ്മാ കി ഫരക് ഭന്ദ ഹര ര ഹരിമാ കോ ഫരക് തൈന തര എവടേ കുര കി ഭ एक बाण ले त्रिपुरासुर भस्म भगवान शिवजी ने गरी बक्सिएको होता पनि भगवान साम्ब सदाशिवजी ने हाने को बाण को टुप्पा में अग्नि बाण में भगवान नारायण वासुदेव ही हुनुहुन्छ त्यहाँ पनि विष्णु भगवान को काम जब भूमिका निर्वाह भएको छैन महाराज यिनै हुन् कथा भन्नुभयो लौ त मेरो ईश्वर हजुर को महिमा मलाई कहिले नटुटोस् भनेर प्रहलाद जी विदा भगवान परमात्मा चाहिँ आफ्ना भक्तलाई सन्तुष्ट पारेर विमान में चढ़े नरसिंह अवतार समाश्रित गरे वैकुण्ठ नाम